सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तास्तु देवाय नमस्तं अपेवाय नमस्तं अजन्मे नमस्तं सुबन्मे नमो सर्वगौणे नमो सर्वपावने नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो कालकाले नमस्तास्तु दयाले नमस्तं अवर्णे नमस्तं अमरणे नमस्तं जरारं नमस्तं कृतारं नमो सर्वतन्दे।